क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्य.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्यादारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

अनुल्याच्या मनातील गूज आईला नाही कळणार तर कुणाला? तुकया आणि पांडुरंगाचं तेच नात, कधी भवभुक्तीचा उत्कट हट्ट तर कधी आत्मानंदाचे महासुख अनुभवल्याची अपार कृतज्ञता, अंतरंगाच्या अनेक रंगछटांची गुंफण एकाच वेळी वेल्हाळ होऊन प्रगटते आणि त्यातूनच गुण गायीने आवडीने हे प्रेम पिसे तरळू लागते.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 27 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शाश्वत सुख कसं लाभेल असं पहा. एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्म करणारा घ्या, त्याला त्यापासून समाधान मिळतं असं नाही, तो असमाधानातच असतो. कळू लागल्यापासून आपण सदाचारानं वागत असून आणि देवधर्म करत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही, याचं कारण काय? तर आपलं ध्येय निश्चित झालेलं नसतं. आपण नीतीनं वागतो ते लोकांच्या भीतीनं, कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील म्हणून आपण नीतीनं वागतो. लौकिकासाठी केलेलं कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पापकर्म करणाऱ्यालासुद्धा समाधान लाभत नाही, कारण त्यालासुद्धा आपण करतो हे वाईट आहे असं वाटतच असतं. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि म्हणाले, देवापाशी काही न्याय नाही बुवा, अहो तो अगदी अन्यायी आहे. मी त्याला विचारलं, असं झालं तरी काय? त्यावर तो म्हणाला, मी कधी कुणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणानं वागलो, पण मी फक्त एक मजलीच घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणारा एक कारकून पैसा खाऊन माझ्या घरासमोर त्यानं 2 मजली घर बांधलंय. मी त्यांना विचारलं, मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला? त्यावर तो म्हणाला, मला तसं आवडत नाही, लोक नावं ठेवतील. तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केलं त्यांना कधीही समाधान मिळू शकणार नाही. प्रपंचात सुख लाभावं म्हणून आपण देवाचं करतो आणि लौकिकासाठी नीतीधर्मानं वागतो, मग त्यातून शाश्वत सुख मिळणार कसं? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडं नेसलं, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सगळ्याची काय किंमत आहे? तसं जर देवाचं प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीतीधर्माचं आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे. विद्वान लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगलं काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीनं परमार्थ साधेल. परमार्थ 3 पैकी कोणत्याही एका गोष्टीनं साधू शकेल. एक म्हणजे देहानं साधूची संगत, दुसरी संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढं आचरण, आणि तिसरी भगवंताचं नामस्मरण. नाम घेतल्यामुळं त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितलं ते संशय न घेता विश्वासानं करणं ही पहिली पायरी, आणि ते पुढं निश्चयानं श्रद्धेनं आणि प्रेमानं चालू ठेवणं ही शेवटची पायरी, आणि हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार. भगवंत काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव

0: परमार्थ। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज़।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायर मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

सुदासबोध भाग 178वा दशक 13वा समास 7वा प्रत्यय विवरण नाम समास जय जय रघुवीर समर्थ निर्मळ निश्चळ निराभास याला दृष्टांत द्यायचा झाला तर आकाशाचा द्यावा लागेल. आकाश म्हणजे अवकाश मोकळी जागा. आधी मोकळी जागा मग पदार्थ त्याचा अनुभव घेतल्यावरती मग बोलावा. अनुभवल्याशिवाय सगळं काही व्यर्थ आहे. ब्रह्म म्हणजे निश्चळ आत्मा म्हणजे चंचळ त्याला हा दृष्टांत वायूचा देता येईल. घटाकाश हा ब्रह्माचा दृष्टांत आहे. घटबिंब हा आत्म्याचा दृष्टांत आहे. दोन्हीचं विवरण केलं असता ते भिन्न आहेत. जितकी भूतं निर्माण झाली तितके नष्ट झाली चंचल आलं आणि गेलं असं जाणावं. अविद्या जड आहे आत्मा चंचल आहे. कापूर जड आहे आत्मा म्हणजे अग्नी दोन्हीही जळून तत्काळ विरून जातात. ब्रह्म आणि आकाश निश्चळ आहे. आत्मा आणि वायू चंचल आहेत. परीक्षा घेणाऱ्यांनी परीक्षा करावी खरं की खोटं ते पाहावं. जड वस्तू अनेक आहेत आत्मा एकमेव आहे असा आत्मा अनात्मा विवेक आहे. जगाचं पालन करणारा त्याला जगन्नाथ म्हणावं. जड अनात्मा आत्म्याला चेतवतो सगळीकडे जो आढळतो तो सर्वात्मा. सर्व मिळून चंचल आत्मा तयार होतो. निश्चय नव्हे निश्चळ म्हणजे परब्रह्म जिथे दृश्य ब्रह्म नाही विमल ब्रह्म ब्रह्मशून्य आहे. आधी आत्मनात्व विवेक करावा मग सारासार विचार करावा. प्रकृतीचा संवाद होतो हे लक्षात घ्यावं. विचार केला तर प्रकृतीचा संवाद होतो दृश्य नष्ट होतात. अध्यात्म श्रवण केला असता अंतरात्मा मात्र निर्गुण असल्याचं स्पष्ट होतं. चढता विचार केला तर अंतरात्मा चढत जातो. उतरता विचार केला तर तो भूमंडळावर उतरतो. अर्थ असतो तसा आत्मा होतो जिकडे नेला तिकडे जातो. अनुमान केल्यावर त्याच्याविषयी काहीसा संदेह निर्माण होतो. निस्संदेह असा अर्थ घेतला तर आत्मा निस्संदेह झाला. जसा अनुमान करावं तसा होतो. त्याचा नवरसिक असा अर्थ घेतला तर श्रोते तद्रूप झाले. आश्चर्य म्हटले तर सगळे आश्चर्यचकित झाले. सरड्याचे रंग बदलतात त्याप्रमाणे याच्यात बदल होतो म्हणून माणसाने उत्तम मार्ग धरावा. उत्तम अन्न म्हटलं तर त्याची आठवण होऊन मनात त्याचा आकार येतो. स्त्रीचं लावण्य वर्णन केलं की मग मन तिथेच बसतं. पदार्थाचं वर्णन किती म्हणून सांगायचं मनाला समजवायचं हो की नाही. जे जे पाहिलं आणि ऐकलं ते मनामध्ये ठाम बसलं. परीक्षावंताने हित अहित ओळखलं त्यामुळे सर्व सोडून एका परमेश्वराला धुंडाळावं मग काहीतरी महत्त्वाचं तुम्हाला मिळेल. देवाने नाना सुख केली त्यामुळे लोक त्याच्यामध्ये चुकले आणि जन्मभर चुकतच गेले. सर्व सोडून मला शोधा असा देवच बोलला. लोकांनी भगवंताचा तो शब्द मात्र अमान्य केला म्हणून त्यांना नाना दुःख भोगावे लागतात. सर्व काळ कष्टी होतात. मनाला सुख व्हावं अशी इच्छा वाटते पण ते कसं मिळणार. ज्याच्यासाठी उदंड सुख आहे ते वेडे सुद्धा त्याच्यामध्ये गुरफुटून गेल्यामुळे सुख सुख म्हणून ते दुःख भोगून मरण पावले. शहाण्याने असं करू नये. सुख होईल असंच करावं. देवाला ब्रह्मांडापर्यंत शोधत जावं. मुख्य देवच शोधला तर मग त्याला काय कमी पडणार. पण विवेक सोडून जातात लोक. विवेकाचं फळ म्हणजे सुख अविवेकाचं फळ म्हणजे दुःख. याच्यामध्ये आवश्यक आहे ते केलं पाहिजे. कर्त्याला ओळखावं यालाच विवेक म्हणावं. विवेक सोडला तर अत्यंत दुःखी व्हाल असो. कर्त्याला ओळखावं आणि आपलं हित साधण्यात चतुर माणसाने चुकू नये असा उपदेश समर्थ देत आहेत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय निवारण नाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेओ नमस्कार। हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजनहु सहसल टावर नारद भक्ति सूत्र त्रिरूप भंग पूर्वकम् नित्य दास नित्य कांता भजनात्मकम् वा प्रेमैव कार्यम् प्रेमैव कार्यम् या संदर्भातला अधिक विवरण असा आहे. सुजनहु या सूत्रामध्ये नित्य दास रूपानं भजनात्मक प्रेम करावं असं म्हटलं आहे. म्हणजे ही सेवा अखंड करीत राहिली पाहिजे. दास्यामध्ये सेवेचे अनेक प्रकार संभवतात. त्यामध्ये अमुक एक प्रकार अधिक अमुक एक न्यून असा भेद नाही. कोणतीही सेवा काया वाचा आणि मनानं अखंड चालली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण सांगतात आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया आम्ही वाचून निधाव आरवती नाही ऐसे जे मत्पर

आवड़ी केली मदसी गुणवाणी भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे. प्रेम कार्य असं जे सूत्रामध्ये सांगितलं आहे ते प्रेम अखंड सेवेनं वृद्धी

सुजन हो, या सूत्रामध्ये नित्य कांता भावाने प्रेम करावं असं म्हटलेलं आहे. यालाच मधुर भाव अथवा मधुरारती म्हटलं आहे, म्हणजेच मधुरा भक्ती. भगवान आपला कांत आहे आणि आपण त्याची प्रियतमा प्रेयसी स्त्री आहोत. हा भाव ठेवणं म्हणजे कांताभाव. स्थूल शरीरामध्ये आणि त्याच्या व्यवहारामध्ये काही बदल न होता पण त्या देहावर उदासीन राहून हा भाव निर्माण व्हावा लागतो. भक्तिशास्त्रामध्ये केवळ भगवान हाच एक पुरुष आहे. जीव ही प्रकृती आहे आणि प्रकृती ही पुरुषाधीन असते आणि असणं आवश्यक आहे. पुरुष सेवा करून त्याच्याशी तादात्म्याला पावणं, त्याच्या आनंदाचा भोग घेणं, यातच जीवनाची सार्थकता आहे. हा भाव इथे स्वीकारला जातो. या भावनेला पोषक असा हा कांता भाव आहे. देवभक्तांच्या संबंधात तादात्म्याकरता हाच दृष्टांत अनेक स्थळी दिला जातो. तो वल्लभा मी कांता ऐसा पणिये असं ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. तसंच तैसे ते माझे कलत्र हे जाणिले, काहीसे निही न लाजे तयात नेहमी असंही ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. संतांचे अभंग जर आपण पाहिले तर सगळ्या संतांनी आपल्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये या भावाचा अंगीकार केलेला आहे. गवळणी, विरहिणी, सौरी म्हणजे स्वैरी, अंबुला इत्यादी रूपकांचे अभंग या कांताभावाचेच आहेत. हा भाव स्वतःच्या ठिकाणी अनन्यतेनं मानून या भावात तन्मय बनूनच त्यांचे अनेक उद्गार प्रकटतात. श्री संत ज्ञानेश्वर माऊलीचे उद्गार पाहना. दुरलवा अंबुला केला गे बाई.

व या ठिकाणी अंबुला म्हणजे पती आणि भाज म्हणजे पत्नी. अहो संत तुकोबारायांचे उद्गारही पहा ना. तुकोबाराय म्हणतात.

विसरले कुळ आपुला चार, पती भावे धीर घर सोय, सांडिला लौकिक लाज भय चिंता, रातले अनंता चित्त माझे। तेव्हा सगळ्या संतांचे असे स्वानुभव पूर्ण अनेक उद्गार आहेत, म्हणजे हा कांता भाव सामान्य नसून फार फार श्रेष्ठ आहे।

सुजनहो प्रेमाकरिता नारदांनी पूर्वी सूत्र 21 मध्ये व्रजवासी गोपिकांचंच उदाहरण दिलेलं आहे. त्यांचं प्रेम फार पराकोटीचं होतं. तोच प्रेमभाव आपल्या हृदयामध्ये उत्कटतेनं यावा म्हणून भक्तजन त्या गोपीभावाचा कांताभावाचा स्वीकार करतात. कांत शब्दाचा अर्थ कम सुखम तस्य अंतः कांतः पराकाष्ठा, क म्हणजे सुख, त्याचा अंत म्हणजे पराकाष्ठा, ज्याच्यामुळे सुखाची पराकाष्ठा परमानंद प्राप्त होतो तो कांत, आणि त्याची अनन्य सेवा करणारी ती कांता होय. किंवा कांती ही असेल ती कांता. जीवनामध्ये ज्याच्याद्वारे कांती म्हणजे प्रकाश, ज्याच्याद्वारे आमच्या जीवनातील संपूर्ण अंधकार दूर होऊन प्रेमाचा प्रकाश सर्वत्र पडतो तो कांत, असा हा केवळ श्रीहरीच कांत होऊ शकतो आणि तोच सेव्य उपास्य म्हणून योग्य आहे. या विषयात भक्तिमती श्री रुक्मिणी देवींचे उद्गार महत्वाचे आहेत. आपल्या पत्रिकेमध्ये श्री रुक्मिणी देवी म्हणतात, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैरहरतोऽङ्गतापम् रूपं दृशां दृशिमतामखिलार्थलाभम् त्वय्यच्युता विशति चित्तमप

लोकमनोभिरामम् यस्याङ्घ्रिपङ्कजरजः स्नपनं महान्तो वाञ्छन्त्युमापतिरिवात्मतमोपहत्यै यर्ह्यम्बुजाक्षनलभेय भवत्प्रसादम् जय्यामसून्व्रतकृशाञ्छतजन्मभिः स्यात्। असं श्रीमद्भागवतातील दशमस्कंधामधील 52व्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे। याचा अर्थ असा, श्री रुक्मिणी देवी म्हणते, हे अच्युता, हे त्रैलोक्य सुंदरा, श्रोत्रेंद्रियाद्वारा हृदयात प्रवेश करून श्रवण करणाऱ्यांचा अंगताप सर्व नाहीसा करून टाकतात असे तुझे दिव्य गुण, तसंच नेत्र धारण करणाऱ्यांच्या दृष्टीचा परमलाभ असणारं तुझं दिव्य रूप यांची प्रशंसा ऐकून माझं चित्त सर्व लोकलज्जा सोडून तुझ्यावर अत्यंत आसक्त झालेलं आहे। हे मुकुंदा, कुलशील रूप विद्या वय द्रव्य आणि प्रभावानं तुझ्या समान केवळ तूच एक आहेस। हे पुरुषसिंहा, तू सर्व नरलोकांच्या मनाला मोहित करणार आहेस। विवाह काल प्राप्त झाला असता कोण तुझ्यावर प्रेम करणारी कुलवती गुणवती

ती बुद्धिवती कन्या तुला पती रूपानं वरण्याची इच्छा करणार नाही रे, सगळ्यात लणी करतील. हे कमल लोचना, प्रत्यक्ष उमापती शंकरासारखे महान देव आपल्या हृदयातील तम दूर होण्याकरता तुझ्या चरणधूलीत स्नान करण्याची इच्छा करतात. ती चरणधूळ मला प्राप्त न होईल तर असं निश्चयानं समज की मी व्रताधिकांच्या द्वारा शरीर कृश करून या व्याकुळ प्राण्यांचा त्याग करीन.

सुजन हो, श्रीमद भागवतामध्ये द्रौपदी आणि श्रीकृष्ण भगवंतांच्या ज्या प्रमुख बड्ड राण्या अष्टनायिका यांचा संवाद आहे, त्या प्रसंगी त्या श्रीकृष्ण पत्न्यांचा कांताभाव कसा होता हे त्या पट्ट राण्यास सांगतात. श्रीमद भागवत 10वा स्कंध त्यातील 83वा अध्याय, त्या अध्यायामधील 41 आणि 42 क्रमांकाचे श्लोक बघा ना. नवयम

बरायदर श्रोतेहो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोतेहो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजलेत, आज शनिवार, जाणून घेऊया आजचे काही ठळक कार्यक्रम। श्रोतेहो, रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल। सकाळी 7:35 रोटरी उद्योग विश्व। सकाळी 8 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक। दुपारी 1 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे, संवादक मेघना साने। 2 दुपारी आपण ऐकणार आहात जीवन रंग, संवादक सुषमा दाते। दुपारी 3 आपण ऐकणार आहात कालाय तस्मय नमहा हा कार्यक्रम, संवाद साधलाय डॉक्टर रवी कोरांने यांनी। संध्याकाळी 4 नाट्यसंगीत, संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल। श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ,

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज शनिवार 27 जून 2026, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1838 साली बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म झाला. काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांचाही जन्म आजच्याच दिवशी 1864 साली. 1875 साली आजच्याच दिवशी दत्तात्रय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचा जन्म झाला. अंध आणि मुकबधीर असूनही कलाशाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती समाजसेविका आणि शिक्षिका हेलन केलर यांचाही जन्म आजच्याच दिवशी 1880 साली झाला. 1939 साली आजच्याच दिवशी सुप्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन अर्थातच पंचमदा यांचाही जन्म आजच्याच दिवशी झाला. 1708 साली आजच्याच दिवशी मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचं निधन झालं. जेम्स बॉन्ड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर ब्रोकोली यांचंही निधन आजच्याच दिवशी 1996 साली. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, घर म्हटलं की नुसत्याच भिंती आणि वरून छत अशी आपली संकल्पना नसते. घरामधील माणसामुळं घर बनतं आणि त्याचबरोबर घराच्या आजूबाजूनं किंवा घराच्या जवळ शोभिवंत झाडं जर असतील तर खऱ्या अर्थानं घराला घर पण येतं. तर या घरासाठी शोभेची जी झाडे आहेत त्याविषयीची संकल्पना, त्यांची काळजी आणि घरातील काही कुंड्या याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. शोभेची झाडे व्हरांड्यात, दिवाणखान्यात, गॅलरीत, गच्चीवर अशा ठिकाणी लावली जातात. ही झाडे पडवी, पायऱ्या, जिना, दाराजवळ, भिंतीजवळसुद्धा लावता येतात. खिडकीत शोभेच्या कुंड्यासुद्धा ठेवता येतात. बोन्सायची झाडं जी असतात ती व्हरांड्यात किंवा गॅलरीत अशा ठिकाणी लावता येतील की ज्या ठिकाणी ती प्रकर्षानं लक्षात येतील. शोभेच्या झाडाची निवड करताना क्रोटॉन्स, एकेलिया, एरलिया, रंगीत कोलियस, इरॅन्थियम अशा वेगवेगळ्या प्रकारचे पाम्स, रबर प्लांट्स अशा प्रकारची झाडांची निवड केली जाऊ शकते. फोकस प्लांट, ज्याला आपण लक्षवेधक झाडं असं म्हणतो, रबर प्लांट, ख्रिसमस ट्री, तुळस यासारखी सुद्धा झाडं आपण त्याच्यासाठी निवडू शकतो. अर्थात शोभिवंत झाडं किंवा घरासाठी लागणारी शोभेची झाडं जी आहेत ती निवडताना तज्ञांचा सल्ला घेऊन आपण निवडली पाहिजे. आणि कुंड्यात किंवा वाफ्यात मोगरा, अबोली, चिनी, गुलाब, कर्दळ अशा निरनिया प्रकारची झाडं आपल्याला, याशिवाय मग जरबेरा आहे, कार्नेशन आहे, या प्रकारच्या झाडं किंवा मग ज्या वेली म्हणतो आपण, जाई आहे, जुई आहे, चमेली आहे, यांची आपण निवड करू शकतो. पण या झाडांची निवड करताना आपल्याला काही काळजीसुद्धा घ्यावी लागते. झाडांना पाणी प्रमाणशीर दिलं गेलं पाहिजे. आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त पाणी दिल्या जाऊ नये. कोणतेही झाड सूर्यप्रकाशाशिवाय जगू शकत नाही, त्यामुळे झाडांना सूर्यप्रकाश मिळायलाच पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. इंडोर प्लांटलाही कमीत कमी 3 तास सूर्यप्रकाश लागतो हे सुद्धा आपण नोंद घेतली पाहिजे. गच्चीमध्ये जेव्हा आपण झाडं लावतो तर प्रखर सूर्यप्रकाशापासून त्याचं संरक्षण होण्याकरता 50% किंवा 75% प्रतीचे शेडनेट्स आपण जर वापरले तर ते फार चांगलं राहील. झाडे असलेल्या कुंड्या, वाफे, बागे नियमित तणमुक्त ठेवली पाहिजे आणि कुंडीतील झाडांना आपण झाडीने पाणी जे आहे ते आवश्यकतेनुसार द्यायला पाहिजे. या कुंड्यांचा जेव्हा विषय निघतो तर कुंड्या आपण दरवर्षी किंवा 1 वर्षाआड बदलणं आवश्यक आहे. कुंडीतील माती अति कोरडी किंवा अति ओली असताना झाड काढलं नाही पाहिजे. कुंड्या बदलण्याचे काही फायदे असतात. झाडाच्या जाड, जुन्या वाकड्या, तिकड्या व गर्दी करणाऱ्या मुळ्या कापल्या जातात, त्यामुळं आपण कुंड्याच्या बदल आवश्यक समजतो. झाडांना नवीन खत आणि माती मिळते. कुंडीतील झाडांना पुनर्जीवन त्याच्यापासून मिळते आणि एका झाडापासून अनेक झाडं आपण कुंड्या बदल करत असताना तयार होऊ शकतात. तर ही काही महत्त्वाची पायाभूत माहिती आहे जी आपण ठेवली पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण आपल्या घराकरता शोभिवंत झाडाची निवड करून त्यांची काळजी घ्यायची. कुंड्याच्या संदर्भामध्ये सुद्धा निवड करताना काळजी घ्यायची. आणि याशिवाय अधिक माहिती जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करा आणि त्या अनुषंगानं माहिती घेऊन नंतरच शोभिवंत झाडाचं नियोजन करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: नंतर वाचा.
1: अरे काय हे, पुस्तक नंतर वाचा नाही, आता पुस्तक वाचा.
2: ऐकूया मला आवडलेले पुस्तक.
3: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संगीता कुलकर्णी ठाणे येथून बोलते. आज मी आपल्याला मला आवडलेलं पुस्तक या कार्यक्रमात योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या पुस्तकाचा परिचय करून देत आहे. योद्धा कर्मयोगी एकनाथ शिंदे यांचे जीवन व राजकीय प्रवास मांडणारे पुस्तक. मला वाचनाची अत्यंत आवड असल्याने कोणतेही नवीन पुस्तक सहज उपलब्ध होते. महाराष्ट्राचे लोकप्रिय व्यक्तिमत्व माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या आजवरच्या जीवन वाटचालीचा वेध घेणारे माननीय डॉक्टर प्राध्यापक प्रदीप ढवळ अरुंधती भालेराव लिखित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे चरित्रपर पुस्तक माझ्या वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे एक रिक्षा चालक ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास, प्रेरणादायी आणि संघर्षाची कहाणी यांचे दर्शन घडवणारा. माननीय श्री एकनाथजी शिंदे यांचा जीवन प्रवास या चरित्र ग्रंथातून मांडण्यात आला आहे. तसेच त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग घटना विस्ताराने मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्याचा लेखाजोगा लेखकांनी या ग्रंथात मांडला आहे. दिवसा जो स्वप्न पाहतो त्याचे स्वप्न खरे होतात असे म्हणत लेखकांनी माननीय श्री एकनाथजी शिंदे यांचा परिचय या पुस्तकातून करून दिला आहे. त्यांची संयमी वृत्ती, लोकांचा ऐकून घेण्याची प्रवृत्ती, कठोर मेहनतीची तयारी, विविध पदांना न्याय देण्याची वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. जनतेत राहून जनतेसाठी काम करणे, संघर्षाला शांतपणे तोंड देण्याची वृत्ती, मित्रांप्रती कर्तव्य हेही त्यांचे गुणविशेष. यांच्या जीवनातील विविध घटना प्रसंग या चरित्र ग्रंथातून लेखकांनी मांडले आहेत. लेखक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ हे पुस्तकाचे नायक श्री एकनाथजी शिंदे यांचे अनेक वर्षापासूनचे स्नेही आहेत. म्हणूनच हे चरित्रात्मक पुस्तक वाचकाला श्री एकनाथजी शिंदे यांचे अधिकृत वर्णन देते. माननीय श्री एकनाथजी शिंदे हे लोकांमध्ये रमणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या स्वभावातला आणखीन एक पैलू म्हणजे निर्णय क्षमता. आपल्या राजकीय जीवनात आलेल्या विविध कठीण प्रसंगांना आपली तत्वे ढळू न देता घेतलेले कठोर निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी हे एकनाथजी शिंदे यांच्यामधील गुण ठळकपणे अधोरेखित करतात आणि त्यांना खऱ्या अर्थाने या पुस्तकाचा नायक बनवतात. खडतर परिस्थितीतून मुंबईला आल्यानंतर सुरुवातीला छोट्याशा घरात राहणारे आणि वर्षा बंगल्यावर राहायला जाणारे, आयुष्याच्या वळणावर जीवनात आलेल्या अनेक संकटांवर मात करत त्यांनी राजकीय क्षेत्रात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणारे व संवेदनशील नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले, मात्र राज्याच्या राजकारणात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मोठी उलथापालथ झाल्याचं देशाने पाहिले. त्यामुळे कणखर आणि डॅशिंग नेता म्हणूनही ओळख निर्माण झालेले माननीय श्री एकनाथजी शिंदे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ठाण्यामधील शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा त्यांच्या मेहनतीचा भाग. एक कट्टर शिवसैनिक आणि धाडसी नेता, तसेच त्यांनी त्यांच्या आयुष्यात संघर्षाला सकारात्मकरित्या हाताळून परिस्थितीचा केलेला सामना हे वाचताना जाणवतं. तसेच हे पुस्तक वाचताना त्यांच्या आई वडिलांनी दिलेले संस्कारही त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसून येतात. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संघर्षाला सकारात्मकरित्या हाताळून परिस्थितीचा केलेला सामना त्यांचा जीवन प्रवास लेखकांनी उलगडत नेला आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि धर्मवीर आनंदजी साहेबांच्या संपर्कात आले. स्वतःपुरते न जगता समाजाकरिता जगण्याचा बहुमोल सल्ला आनंद दिघे साहेबांनी दिल्यानंतर समाजसेवेकरिता बाहेर पडलेल्या शिंदे साहेबांनी कधीही मागे वळून पाहिला नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि देव, देश व धर्माची लढाई लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्राचा परिणाम आपल्याला शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वात वाचताना पाहायला मिळतो. जनतेत राहून जनतेसाठी काम करणारे नेतृत्व किती अडचणीतून तयार झाले हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. चित्रपटाच्या पडद्या पलीकडच्या अनेक गोष्टी आपल्याला या पुस्तकातून जाणून घ्यायला मिळतील. त्याचबरोबर कट्टर शिवसैनिक आणि धाडसी नेता या पुस्तकातून वाचताना दिसून येतो. या पुस्तकाला आपणा सर्वांचे आवडते ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक उर्फ मधुबाई यांचे गौरवोद्गार लाभले आहेत. माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्यावरील हे चरित्रपर पुस्तक हे केवळ सार्वजनिक सेवेच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीसाठीच प्रेरणादायी नाही तर सर्व वयोगटातील लोकांसाठी देखील प्रेरणादायी आहे. योद्धा कर्मयोगी या संपूर्ण पुस्तकात शिंदे साहेबांचा जीवन प्रवास आपल्याला वाचावयास मिळतो. मला विशेष आनंद होत आहे की हे पुस्तक मला प्रदीप सरांनी भेट दिले. धन्यवाद. चला तर मग श्रोते हो, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे अनुराग या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं प्रेम धवन यांची गीत रचना. ऐकूया गीत या चित्रपटामधले. गीताला संगीत साज आहे कल्याणजी आनंदजी यांचा.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र ह्यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे आशिक.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायर मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. कार्यक्रमात आता ऐकूया चुपके चुपके या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. दो राह या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे स्वपन जगमोहन यांचं.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अभिमान या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे मजूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात जसपाल सिंग आणि किशोर कुमार यांनी गायलेले गीत. आनंद बक्षी यांची ही गीतरचना. चित्रपट आहे ऑलराउंडर आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे छोटी बहू या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.
3: डाली बोली माली से, बोलो क्या बोली.

आणि आता कार्यक्रमात थे गीत ऐकूया हरिदर्शन या चित्रपटामधलं. कवी प्रदीप यांची शब्दरचना ऐकूया लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे जवानी या चित्रपटामधलं, शब्दरचना गुलशन बावरा यांची. ऐकूया आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात बावरजी या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे कैफे आझमी यांची, संगीतकार मदन मोहन, आणि हे गीत ऐकूयात फैयाज यांच्या आवाजात.

विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

अनकही या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना आहे माया गोविंद यांची आणि गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: आशा भोसले यांनी गायलेले गीत गीतकार शैलेंद्र ऐकूया. बंदिनी या चित्रपटामधलं.

0: बंदिनी ह्या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकलं आणि संगीत दिलं होतं सचिन देव
1: बर्मा. स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा, सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.
0: अदालत या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा. या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून्या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, जंगल में मंगल या चित्रपटामधलं. किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे हजरत जयपुरी आणि नीरज यांचं. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जान निसार अख्तर यांचं नजीमा आणि मुकेश यांच्या आवाजात. अलबेली चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
2: रुक क्यों गए, गाइए ना.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मुकेश यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत, दिवाना या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर जयकिशन.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती
2: शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत. चित्रपट आहे आखियों के झरोखों से आणि गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

गीत आपण ऐकणार आहोत जॉनी आय लव्ह यू या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची शब्दरचना, राजेश रोशन यांचं संगीत, आणि हे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. हे गीत आहे दो चोर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जीना यहा या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत सबिता चौधरी यांच्या आवाजात.

0: आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्र कट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्र कट्टा.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि हे गीत आहे अंदाज या चित्रपटामधलं. ऐकूया हसरत जयपुरी यांची गीतरचना मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन.

नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी. सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी. साधुसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: महान या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात. अंजान ह्यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालायाई तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बली नाही होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. हरिवालिया निर्देशित फिल्म वल्ला क्या बात है या शम्मी कपूर, बीना राय, निशी कोहली आणि भट्टाचार्य, संगीतकार रोशन होते. यातलं हे गाणं बऱ्यापैकी गाजलेलं आहे. एक तो सूरत प्यारी.

अमर छाया निर्मित आणि केदार कपूर द्वारा दिग्दर्शित सिनेमा जब से तुम्हें देखा है यात शम्मी कपूर, गीता बाली, प्रदीप कुमार, आगा, सिद्धू, संगीत दत्ताराम या सिनेमाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे एक कव्वाली ज्यात पडद्यावर शम्मी कपूर, शशी कपूर, भगवान आणि ही कव्वाली आनंद बक्षी यांनी लिहिली होती, तुम्हें हुस्न देखे खुदा ने सितमगर बनाया।

शहीद भगत सिंग, ए के बन्सल द्वारा निर्मित, ज्यात मुख्य टायटल रोल शम्मी कपूर सोबत प्रेमनाथ, शकीला अचिला सचदेव, संगीतकार सुनाल भगतराम, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है यातलं हे गाणं बरंच गाजलं होतं. रंग दे बसंती चोला हे पण गाणं बऱ्यापैकी लोकप्रिय होतं तेव्हा.

0: पहले यही दुआ है, मौत से पहले यही दुआ है, हो भारत आजाद, हो भारत आजाद, हो भारत के वीर सभी जो आए हमारी याद, जो आए हमारी याद, ओ मौत को गले लगा कर गाना रंग जब बसंती टोला हो मेरा रंग
1: विक्रम स्टूडियो निर्मित वो बीएस रंगा द्वारा दिग्दर्शित सिनेमा प्यार किया तो डरना क्या या शम्मी कपूर आणि बी सरोजा देवी पृथ्वीराज कपूर संगीतकार रवी होत. यातलं हे गाणं खूपच छान आहे आणि खूपच गाजलेलं आहे. जाने बहार हुस्न तेरा बेमिसाल.

जिंदगी क्या है, गम का दरिया है। हे गाणं पण तुम्ही ऐकलं असेलच।

सुभाष देसाई निर्मित व मनमोहन देसाई द्वारा दिग्दर्शित सिनेमा होता ब्लफ मास्तर, ज्यात सायरा बानू, प्राण, ललिता पवार, मुकेश आवाजातलं हे गाणं, सोचा था प्यार हम ना करेंगे, सूरत पे यार हम ना मरेंगे, फिर भी किसी पे दिल आ गया। याचं ट्युनिंग फारच छान होतं, छलियापासून संगीतकार कल्याणजी आणि मनमोहन देसाई यांचं ट्युनिंग। मनमोहन देसाई बहुधा एकमेव असे दिग्दर्शक असावे ज्यांनी राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर यांना डायरेक्ट केलं आहे। रफी व लता यांचं युगलगीत होतं। हुस्न चला कुछ ऐसी चाल, दीवाने का पूछन हाल, प्यार की कसम कमाल हो गया है, प्यार की कसम

या सिनेमातलं सगळ्यात गाजलेलं आणि दर गोकुळ अष्टमीला लागणार गाणं म्हणजे गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिज बाला.

0: या सिनेमाचं अजून एक वैशिष्ट्य, एकाच अभिनेत्याला म्हणजे शम्यगुर करता चार पार्श्वगायकांचा आवाज वापरला गेला होता.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायर मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
3: जाने की टोह मिलती है, कब आते हो कब जाते हो. इमली का ये पेड़ हवा में हिलता है तो ईंटों की दीवार पे परछाई का छींटा पड़ता है. इमली का ये पेड़ हवा में हिलता है तो ईंटों की दीवार पे परछाई का छींटा पड़ता है और जज्ब हो जाता है जैसे सूखी मिट्टी पर कोई पानी के कतरे फेंके.

0: नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साथसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: कोर्सला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गुरु या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिले बप्पी लहरी यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: ऐकूया श्रीनिवास यांच्या आवाजात दिल चाहता है या चित्रपटामधलं गीत. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मेरी जंग या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या आवाजामध्ये. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची. ग्रीस मध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवीसनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार. होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
0: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385-340-454.

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शब्बीर कुमार आणि शोभा गुरटू यांनी गायलेलं गीत. माँ कसम चित्रपटामधलं हे गीत आहे फारुख कैसरी यांचं, संगीतकार बप्पी लहरी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप,

आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे। तेव्हा आवर्जून्या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या। शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: पटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपली आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची। ग्रीसमध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात। ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचे शिक्षक होते। तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात। परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र। इसवीसनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती। त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती। तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या। आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते। एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार। होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते। त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल।
0: क्या बात आहे, श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शील्ड 7385340454।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584 0520 आणि 98349 52278.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साधुसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभंकर उते आणि स्तोत्र आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत रात्री 8:30 रोटरी उद्योग विश्व हा कार्यक्रम, 9:00 जीवनरंग, 10:00 आजचे पाहुणे, तर रात्री 11:00 कालाय तस्मै नमः हे कार्यक्रम. रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत हिंदी चित्रपट संगीत, 4:00 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. 6:05 सकाळी गोंदवलेकर महाराजांचे विचार, संवादक दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, संवाद सल्लाय ऋषिकेश आयाजित यांनी. सकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 88।

0: सर्वतः समर्थांचे आराध्य दैवत श्रीराम आहे. आपल्यालाही एखादी व्यक्ती जर आवडली तर तिचे नावही आपल्याला आवडू लागते, हो ना? समर्थ म्हणतात, राम नाम इतके सोपे आहे, उच्चारण्यास अति सुलभ आहे. समर्थ म्हणतात, हे नाम घेतल्याने संसाराचा ताप मुळापासून नाहीसा होतो. मनुष्याच्या जीवाला शांती आणि समाधान देणारे हे नाम सर्वोत्तम साधन आहे. श्रुते हो, दशरथ पुत्र विष्णूचा अवतार यांचे नाव वसिष्ठ ऋषींनी राम असे ठेवले आहे. राम हा नुसता शब्द जरी उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर एक अलौकिक व्यक्तिमत्व येते, हो ना? सद्गुणांचा परमोच्च बिंदू असलेल्या या व्यक्तिमत्वाचे वर्णन प्रथम वाल्मिकी ऋषींनी त्यांच्या रामायणात केले आहे. हे नाम अतिशय गोड, अतुलनीय आणि अनुपम आहे. साधक भक्त रामनामाचे उच्चारण करून रामांच्या सद्गुणांचा अंश आपल्या स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात. रामालाही मग आपला भक्त आपल्यासारखाच व्हावा अशी ओढ असते. वाल्या कोळ्याची जेव्हा नारदांशी भेट होते तेव्हा त्याला राम राम असा जप करण्यास नारद मुनी सांगतात. वाल्या कोळी तेव्हा म्हणतो, मुनीवर मला लोकांना मारायची सवय आहे, त्यामुळे मला मरा मरा असा शब्द ठाऊक आहे. नारद मुनीही मग म्हणतात, तुला जसे जमेल तसे म्हण बाबा. मरा मरा असे म्हटलास तरी अंती ते राम नामच होईल. राम नाम इतके सोपे आहे. श्रोते हो, असे हे राम नाम आपल्याला वाईटाकडून आपल्या भल्याकडे घेऊन जाते असे आपल्याला या कथेतून समजते. श्रोते हो, तीर्थयात्रा, यज्ञ, याग, व्रते या आध्यात्मिक साधनांना खर्च आहे, पण बसल्या जागी राम नाम घेणे बिनखर्चाचे आहे. याशिवाय या नामात परब्रह्म प्राप्त करण्याचे सामर्थ्यही आहे. हे नाम आपल्याला मनशांतीही देते. अन्य कोणत्याही मंत्रापेक्षा राम नामात अधिक शक्ती आहे हे तर विज्ञानानेही मान्य केले आहे. र हा अग्निवर्ण आहे, त्यात सूर्य शक्ती दडलेली आहे. तर म या वर्णात चंद्राची शीतलता दडलेली आहे. त्यामुळेच राम नाम हे संतुलित आहे. म्हणून श्रोते हो, असे हे कैवल्य प्राप्ती देणारे राम नाम आपण अखंड घेण्याची सवय लावून घेऊया. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
4: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. लता मंगेशकर यांनी गायलेलं माया गोविंद यांचं गीत. आफत चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे नितीन मंगेश यांचं.

या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: इन्साफ या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. फारुख कैसर यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, आणि हे गीत गायलं आहे अलिशा चिनॉय यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत गायलं आहे आशा भोसले यांनी. ही शब्दरचना आहे गुलशन पावरा यांची. संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी. आणि चित्रपट आहे बिंदिया और बंदूक.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूया त्रिशूल या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार खय्याम.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अंजान यांचं गीत महेंद्र कपूर यांच्या आवाजात. दूर नाही मंजिल या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आणि या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मर्यादा या चित्रपटामधलं.

0: तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: उस्ताद बडे गुलाम अली खान आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं, ए आर रहमान यांच्या संगीताने सजलेलं दिल्ली 6 या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत.

आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया गद्दार या चित्रपटामधलं. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलार यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि कार्यक्रमात यानंतरचे गीत ऐकूया तेजाब या चित्रपटामधलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नितीन मुकेश, शब्बीर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात.

0: कुठलं ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची.
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो नमस्कार, मी सुषमा दाते. आपल्या जीवनरंग कार्यक्रमात सांगलीच्या डॉक्टर निर्भय विस्पुते यांची मुलाखत घ्यायचं ठरवलंय. एक व्यक्ती किती वेगवेगळी काम करू शकते आणि आपलं आयुष्य सुंदर करू शकते याचं ते उदाहरण आहे. ते MSc BA DSM आहेत, परीक्षा असेसमेंट त्यांनी 20 वर्ष केलंय, BOS मेंबर आहेत, सब्जेक्ट एक्सपर्ट आहेत, अनेक क्षेत्रातली त्यांची कामगिरी फार मोठी आहे आणि नुकतीच त्यांना मानद डॉक्टरेट मिळाली आहे. सगळं काही जाणून घेऊया त्यांच्याचकडनं. मी पोहोचतेच आहे त्यांच्या घरी. नमस्कार निर्भय सर.
1: नमस्कार.
0: मला तुमच्याशी बोलायला फार आवडेल आणि रेडिओ विश्वास तर्फे बोलायला, कारण अनेक लोक तुमची मुलाखत ऐकतील आणि त्याच्यापासून प्रेरणा मिळेल की अनेक क्षेत्रात आपण वेगवेगळी काम करू शकतो. मला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे तुमच्या बालपणापासून, तर सुरुवात बालपणापासून करूया. कुठे गेलं तुमचं बालपण, शिक्षण कुठे झालं?
1: सर्व श्रोत्यांना नमस्कार. माझं बालपण आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यामध्ये नगरदेवळा म्हणून एक छोटस गाव आहे, त्या गावात गेलं. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणही बरस तिथेच पार पडलं. त्यानंतर शेजारचाच तालुका भडगाव इथे माझं 8वी नंतरच माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण तिथेच पूर्ण केलं. भडगावच्याच वरिष्ठ महाविद्यालयामध्ये माझं पदवी पर्यंतच BSc केमिस्ट्रीचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर मी MSc साठी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी 40 गाव येथे प्रवेश घेतला. तिथे माझं ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयातलं पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. दरम्यान एका मी सामाजिक कामातही होतो, त्यामुळे शिक्षणाला थोडा खंड होता, पण ते पूर्ण झाल्याच्या नंतर मी आपल्या धुळे येथील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयामध्ये शिक्षण शास्त्राची पदवी पूर्ण केली. असा हा माझा शिक्षणाचा प्रवास आहे.
0: आणि BSM केलं नंतर?
1: हो, मग नोकरीत असताना छोटे छोटे वेगवेगळे अभ्यासक्रम पूर्ण करत होतो. शिक्षणाची भूक होती, दरम्यान काही व्यस्तता किंवा व्यवधान असल्यामुळे जबाबदारी असल्यामुळे करता येत नव्हतं, पण जशी ती जरा कमी झाली तर पुन्हा एकदा डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट DSM पूर्ण केलं. योग शिक्षक पदवी का तो पूर्ण केला. मला नाटकाची आणि नाट्य विषयाची आवड असल्यामुळे ड्रामॅटिक्स मधला डिप्लोमा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथला मी पूर्ण केला, त्यातलं मी गोल्ड मेडलिस्ट आहे.
0: अरे वा, म्हणूनच जाणून घ्यायचं होतं.
1: आताही माझं योग विषयामध्ये MA पदव्युत्तर पदवी शिक्षण सुरू आहे आणि निसर्गोपचार विषयामध्ये पण माझं संशोधन आता सुरू आहे.
0: वा, फार छान. आणि मग आता तुम्ही सांगलीला खान्देश मध्ये असलेले, तुम्ही सांगलीत कसे गेला?
1: थोडस कदाचित फिल्मी स्टोरी त्या टाइप झालेला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकूणच वैयक्तिक आयुष्याला सुरुवात करायची, प्रपंच सुरू करायचा, लग्नही झालं, पण मग त्यानंतर नोकरीच्या शोधात होतो. खर तर स्वतःचेच मी खासगी कोचिंग क्लासेस सुरू केलेले होते, पण दरम्यान मग पत्नीलाही नोकरीची संधी मिळाली आणि आम्ही तिला होकार दिला, त्यामुळे मग सांगलीत यावं लागलं आणि तिच्या मागे मागे मीही सांगलीत पोहोचलो आणि मी यथावकाश सांगलीकर झालो.
0: अरे वा, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात गेलात आणि तिथे स्थिर आलात.
1: आता मी सांगलीतल्या इथे राणी सरस्वती देवी कन्या शाळेचं स्कूल अटॅच ज्युनियर कॉलेज आहे, बेतमुथा ज्युनियर कॉलेजमध्ये केमिस्ट्री विषयाचं अध्यापन करतो. गेली 24 वर्ष माझी सेवा सुरू आहे.
0: अरे वा. आणि मग ही सेवा सुरू असताना अनेक लोक फक्त कॉलेज करतात, शिकवतात, बाहेर ट्युशन्स करतात आणि मग तिथे त्यांचं सगळं अकॅडमिक करिअर तशा पद्धतीने चालतं, पण तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात, तर आपण एकेकाबद्दल बोलूया. की तुम्ही 20 वर्ष परीक्षेचं असेसमेंट वगैरे केलं, ते कशी झाली तुमची निवड?
1: परीक्षेचा असेसमेंट हा विषय तर साधारण आपल्या शिक्षण क्षेत्राची जी एकूण संरचना आहे त्यानुसार ते होत गेलं, पण त्यामध्ये पुढे मग मला बोर्ड ऑफ स्टडीजला काम करण्याची संधी मिळाली. तिथे एक मुलाखतीच्या आधारावर आणि एकूण कामातला एकूण जो भाग आहे, अनुभव आहे, त्याच्या आधारावर मग ती निवड झाली आणि आता मग पुणे बोर्डाच्या आपल्या बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये ती कामाची संधी मी आहे. गेले 3 वर्ष तिथे मी काम करतोय.
0: वा, छान. आणि नाट्य क्षेत्रामध्ये तुम्ही जे गोल्ड मेडल मिळवलं, त्याचा उपयोग कधी टीचिंग करत असताना होतो किंवा तुम्ही स्वतंत्र काही नाटकं बसवलीत का?
1: हो हो निश्चित निश्चित दोन्ही गोष्टी आहेत. मला शिक्षक असल्याचा उपयोग नाटकातही झालाय आणि नाट्य क्षेत्रातला जो काही अनुभव आहे त्याचा तर आनंद खूपच मिळत गेला. पण शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा मग शिकवताना अध्यापन करताना निश्चित त्याचा उपयोग होत गेला. माझा जो विषय केमिस्ट्री हा एका अर्थानं थोडा शुष्क असल्यासारखा विषय आहे. केमिस्ट्री विषयाला अनेक नाकं मुरडतात पण मग त्यामध्ये आनंद कसं देता येईल, तर अध्यापन अधिक कोरड न करता ते आनंदमय कसं करता येईल यासाठी मला निश्चित याचा उपयोग होत गेला आहे.
0: आणि तुम्ही विद्यार्थी परिषदेचं पण काम करत होतात ना?
1: हो हो मी विद्यार्थी दशेत असल्यापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करतोय. मी विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये 1993 पासून आहे. दरम्यान पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर मी विद्यार्थी परिषदेचं पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणूनही काम केलं. त्यावेळेला मराठवाड्यामध्ये नांदेड विभागामध्ये नांदेड जिल्हा संघटन मंत्री म्हणून 3 वर्ष मी तिकडे पूर्ण वेळ काम करत होतो.
0: पण काय काम असतं तेव्हा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काय काम असतं?
1: पूर्णवेळ कार्यकर्ता खरं तर एक सामान्य कार्यकर्ता असल्यासारखाच आहे. पण तो परिषदेच्या माध्यमातून जी काही कार्यक्रम चालवले जातात उपक्रम चालवले जातात त्याचा एका अर्थानं तो कॅटलिस्ट असल्यासारखा त्याचा रोल असतो. पूर्ण कामाची चिंता करणं हा त्याचा मुख्य भाग असतो. विद्यार्थ्यांना संघटित करणं, त्यांना एकत्रित करणं, त्यांना सोबत घेऊन काही सकारात्मक, काही उपचारात्मक, काही प्रकल्पात्मक अशी कार्यक्रम राबवणं ज्याच्यातून जेणेकरून राष्ट्रीय विचारांचा संस्कार या विद्यार्थ्यांच्या मनावर आता विद्यार्थी दशेतच होईल जेणेकरून हे भारताचे चांगले नागरिक बनू शकतील. प्रयत्न या विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपण करत असतो.
0: फार छान. यामुळे विद्यार्थी व्यसनाधीन ते पासूनही बाजूला जातात आणि आयुष्यात काहीतरी चांगलं करावं अशी प्रेरणाही त्याच्यामुळे मिळते. मग तसे मग काही सेमिनार वर्कशॉप किंवा बैठका असं काही होत असतं का तुमचं?
1: हो हो अर्थातच अर्थात पूर्ण प्रांतभर किंवा अखिल भारतीय स्तरावर हे काम जे सुरू आहे त्या ठिकाणच्या स्थानिक गरजेनुसार कार्यक्रमांची रचना असते. पण साधारणतः विद्यार्थी परिषदेचं काम जे आहे रचनात्मक उपक्रम आहे, त्यानंतर प्रकल्पात्मक काही कार्यक्रम असतात आणि काही वेळ पडले तर आंदोलन पण असतं.
0: मुला मुलींसाठी दोघांसाठी असतं ना?
1: दोघांच्यासाठी दोघांच्यासाठी जे मी तर अगदी आनंदानं आणि अभिमानानं सांगेल की विद्यार्थी आणि विद्यार्थी तेही तरुण वयोगटातले या विद्यार्थी परिषद एकत्रित काम करतात, निश्चिंत आणि निर्धास्तपणे काम करतात हे खरं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. कारण तरुण मुलं मुली एकत्र दिसतात ते काहीतरी बघायला योग्य वाटत नाही किंवा वेगळेच काहीतरी करताना दिसतात, पण या ठिकाणी खांद्याला खांदा लावून एकत्रित ही सगळी मंडळी काम करताना आपल्याला दिसतात.
0: वा हे फार छान आहे. काय मोठ्या शहरामध्ये काही काही वेळेला तरुण तरुणींचं चित्र फार भयानक दिसतं आपल्याला. व्यसन करताना दिसतात, काय गप्पा करतात. म्हणजे चांगल्या कामाकडे वळवण्यासाठी तुमचा उपक्रम छान आहे आणि योग शिक्षणाचाही याच्यात उपयोग होत असेल मला वाटतं.
1: हो योग शिक्षणाची माझी सुरुवात थोडीशी तसं उशिराच झाली, परंतु एकूणच कोविड हे त्याच्यासाठी कदाचित निमित्त ठरलं. कोविडमध्ये मला दवाखान्यात जावं लागलं, ऍडमिट व्हावं लागलं, पण तिथून एकूण लक्षात आलं की आपल्याला हेल्थ इज वेल्थ तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि एकूणच शरीर आणि मन दोन्ही एकत्रित समन्वय असला पाहिजे. त्या दृष्टीने व्यायामापेक्षाही योग हा आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी भारताला दिलेली खरी मोठी एक देणगी आहे. आपले पंतप्रधान माननीय मोदीजींनी जेव्हा त्यांच्या प्रयत्नातून 21 जून हा जागतिक योग दिन जाहीर केला तेव्हापासून तर या विषयाकडे सगळेजण वळायला लागले आणि मग मी ठरवलं यामध्ये आपण काहीतरी अधिकृत शिक्षण घेतलं पाहिजे, स्वतःकडे लक्ष देता येईल आणि या चांगल्या विषयाकडे अनेकांना वळवता येईल.
0: म्हणजे सुदृढ मन आणि सुदृढ शरीर हे योगाचा मोटो आहे. काय फार चांगल्या पद्धतीने एकदा आणि चांगल्या गोष्टीची सवय लागली ना की लोकांना ती आवडत जाते. फक्त तिच्याकडे ओढणं आणणं हे फार महत्वाचं असतं. आणि मग तुम्ही कॉलेजमध्ये किंवा शाळेत असते योग शिक्षणाचे वर्ग वगैरे घेता?
1: आता मी त्या प्राथमिक अवस्थेत आहे एका अर्थानं म्हणून नाही, तसं माझा डिप्लोमा जरी झालेला असला तरी एम ए पूर्ण करून मग ते शिस्तीत सुरू करावं. आरंभ शूरता म्हणून अगदी सुरुवात केली आणि मध्ये बंद पडलं असं होऊ नये म्हणून तरी अन्य इथली सांगलीतली काही संस्था आहेत त्यांच्याशी मी जोडून आहे, त्यांच्या मार्फत काही कार्यक्रम सुरू असतात. उदाहरणार्थ काही 2 वर्षापूर्वी इथल्या सांगलीतल्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ओडवेसे यांनी एक विश्व रेकॉर्ड करायचा निर्णय घेतला. योग दिन आणि आषाढी एकादशीचं औचित्य साधून भक्ती योग असा एक मोठा रेकॉर्ड सांगली जिल्ह्यामध्ये राबवला, त्यामध्ये आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत सहभागी होतो. छान उपक्रम सुरू आहेत.
0: असे जितके चांगले उपक्रम होतील तितके चांगली मुलं घडत जातील हे निश्चित. म्हणजे आपण आशावादी असलंच पाहिजे. आणि तुम्हाला बरीच पुरस्कार मिळाले मी ते वाचले, पण एवढं सांगायला बसले तर 15 मिनिटं माझ्याच वाचनात संपून जातील. आता एक शिर्डीचा पुरस्कार मिळालाय तुम्हाला नुकताच, ते काय आहे? आणि तुम्हाला मानद डॉक्टरेट मिळाली आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा.
1: मानद डॉक्टरेट मला जी मिळाली ती WCEPC वर्ल्ड कल्चरल अँड हेल्थ एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन कमिशन अशी नावाची संस्था आहे दिल्लीतील. या संस्थेच्या माध्यमातून भारतभरामध्ये किंबहुना भारताबाहेरही अशी काही सकारात्मक ठोस काम करणारी जी कोणी व्यक्ती असतील त्यांची ती नोंद, त्यांच्या कामाची नोंद घेतात आणि मग त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्यानुसार त्यांच्या कामगिरीनुसार वेगवेगळे अवॉर्ड देत असतात. त्या अंतर्गत मग माझे एकूण शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य आणि नाट्य क्षेत्रातलं कार्य यांची त्यांनी दखल घेऊन मानद विद्या वाचस्पती ऑनरेबल डॉक्टरेट असं त्यांनी मला अवॉर्ड घेतलं आहे.
0: वा, रेडिओ विश्वास तर्फे तुमचं अभिनंदन, चांगलं वाटलं. आणि बी द चेंज नावाची काहीतरी शिर्डी मधली काय आहे?
1: शिर्डी इथली एक एनजीओ आहे, त्या एनजीओच्या माध्यमातून अशा अनेक वेगळ्या सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. त्यांच्याकडे पण मला संदर्भ मिळाला, माझ्या एका मित्राने त्यांच्यापर्यंत माझी माहिती पोहोचवली आणि त्यांच्या माध्यमातून मला एका पुरस्कार जाहीर झालाय. 7 जूनला ते एका कार्यक्रम समारंभामध्ये मला ते प्रदान करणार आहेत. आदर्श शिक्षक असं तालुका स्तरीय, सॉरी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक असं त्या पुरस्काराचं स्वरूप आहे.
0: वा छान. आणि तुम्ही पुढे विद्यार्थ्यांच्या साठी कोणते उपक्रम राबवू इच्छिता? आणि एक आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे AIचा जो रेटा आहे, विद्यार्थी रेडीमेड उत्तर शोधतील, सगळ्या गोष्टींकडे शिक्षकांकडे वळणार नाही, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: त्यामध्ये मॅडम माझं असं मत आहे, म्हणजे एकूणच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बघितलं तर वाचनाची यांची आवड कमी झाली आहे का, तर मला वाटतं हो जरा कमी झालेली आहे. पण ती AIमुळेच फक्त कमी झाली आहे असं म्हणणं मला वाटतं जरा चुकीचं ठरेल. किंबहुना AIमुळे किंवा एकूणच डिजिटल क्रांतीमुळे वाचनाचं स्वरूप बदललंय. पूर्वी हातात पुस्तकं घेऊन तासन तास त्या पुस्तकाचा मंद सुगंध घेत आणि त्या वाक्यांवर नजर फिरवत एक एक वाक्य आतमध्ये मुरवत असं जी वाचन प्रक्रिया व्हायची ती आता भली तशी तशा स्वरूपात नाहीये. पण बरेच डिजिटल बुक्स आहेत किंवा ई बुक्स आहेत किंवा ऑडिओ ऍप्स आहेत, या माध्यमातून जसं प्रतिलिपी सारखे एक ऍप आहे, लोकांची वाचनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या सोयीने त्यांच्या पद्धतीने चालू आहे. मग ओव्हरऑल वाचनाची एकूण कमी झाली आहे का, तर थोडी कमी झाली आहे निश्चितच असं मला वाटतं.
0: बरोबर. आणि पुस्तक वाचणं आणि डिजिटल म्हणजे गुगलला काहीतरी विचारणं आणि मग ते वाचणं आणि रेडीमेड उत्तरं टाकणं ही एकदा अशी सवय झाली की मग ते अवघड होऊन बसतं. पण ज्याला चांगलं शिकायचं आहे तो मात्र वेगवेगळ्या प्रकारे गुगलवर सर्च करून काय चांगलं घ्यायचंय काय वाईट आहे ते सोडून द्यायचं आहे हे करू शकत असेल.
1: तर देवानं दिलेलं आपल्याला अगदी मोठं सॉफ्टवेअर आहे मेंदू नावाचं, त्यामध्येच ते आपण सगळं सामावून घेत असायचो. पण आता डिजिटल माध्यमातून गुगलवर ते राहतं आणि आपल्या आवश्यकतेप्रमाणे सोयीप्रमाणे त्यावेळेला रेडीमेड आपण ते घेतो असं दुर्दैवानं आहे. ठीक आहे, काळ आहे तसं नाही ना, काळाच्या ओघात काही परिस्थिती बदलेलही.
0: बरोबर.
1: सगळा मला वाटतं क्रिटिकल काळ आहे, स्थित्यंतराचा कालावधी, पण बदल नक्की होईल मला खात्री आहे.
0: आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्ही आता या तुमच्या शाळेसाठी म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी पुढचं फ्युचर प्लॅन्स काय तुमचे?
1: मी जे काम करतो मॅडम, तर माझं जे कार्यक्षेत्र आहे माझं ज्युनियर कॉलेज हे केवळ विद्यार्थिनींच्यासाठीच आहे. खरं तर विद्यार्थिनी या बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या आहेत, त्यांना भरपूर शहराचा अनुभव नसतोय किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातल्याही ते बऱ्याच असतात. अशा वेळेला त्यांना शिक्षणाच्या सोयी पुरवणं, कारण आता अकॅडमीचं एक प्रचंड लोन पसरलेलं आहे, आर्थिकदृष्ट्या ते खूप आपले सामान्य विद्यार्थ्यांना पालकांना नाही परवडत, अशांच्यासाठी जे आपल्या स्पर्धा परीक्षा असतात त्या किंवा प्रवेश परीक्षा असतात त्यांची तयारी कशी करून घेता येईल हे कॉलेज स्तरावर माझ्या पद्धतीने माझ्या स्तरावर मी त्याचे अनेक वेगळे प्रयोग करत असतो आणि प्रयत्नही करत असतो.
0: हे खूप मोठं काम आहे, कारण खूप पैसा घेऊन बरेच क्लासेस चालू आहेत, पण तुम्ही हे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पर्यंत काम करून त्याला मूळ प्रवाहाकडे जाण्यास खूप मदत चांगली करताय.
1: निश्चित. आणि एक त्यातला मुद्दा नक्की मला जोडायला आवडेल, हा माझ्या समोरचा वयोगट हा पौगंडावस्थेतला आहे, ऍडोलसन्स आहे, एका अर्थाने स्टॉर्मी आहे, जे धड लहानही नसतात धड मोठेही नसतात अशा स्थितीमध्ये. आणि बाहेरची तर इतकी व्यवधानं आहेत की निश्चित दिशा मिळणं अवघड आहे. शिवाय मला एक जाणवतं की या विद्यार्थिनींना मोकळं होण्यासाठी असं एक ज्याला आपण अत्यंत चांगलं रिलायबल असं स्थान कुठे नसतं, कुठे व्यक्त व्हावं, कुठे बोलावं, कुठे मोकळे मन मोकळं करावं किंवा कुठून मला निश्चित उत्तर मिळेल, दिशा मिळेल, अशी संभ्रमावस्थेत ही सगळी मंडळी येत आहे. अशांच्यासाठी म्हणून काय करता येईल अशा दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत.
0: छान. म्हणजे टीचिंग किंवा फॅसिलिटेटर म्हणून, काउन्सिलर म्हणून अशी सगळी भूमिका तुम्ही पार पडताय. खूप छान वाटलं आणि सांगलीला तुमचं कार्य पाहून खूप आनंद झाला. आता मुलाखतीची वेळ संपत आली आहे म्हणून रेडिओ विश्वासतर्फे तुम्हाला तुमचं अभिनंदन आधी आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद. धन्यवाद सर्व प्रशिक्षकांना. नमस्कार.
0: ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत जोशीला या चित्रपटामधलं, साहिर लुधियानवी यांची शब्दरचना, स्वर आशा भोसले यांचा, संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. हे गीत ऐकूया गुलाम बेगम बादशाह या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. अब्दुल्ला ह्या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात आवारा बाप. या चित्रपटामधलं शब्दरचना आहे MG हसवत यांची आणि संगीतकार राहुल बर्मन.

ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात साहिल लुधियानवी यांची गीतरचना. संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि चित्रपट हाऊस नंबर 44.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकणार आहोत दिलराज कौर यांच्या स्वरात आसमान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: This hour is brought to you by

0: विश्वास कोऑपरेटिव बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज। हेमंत कुमार, मी प्रपुरिका जोशी। विषय आहे तुम पुकारलो। काही जुन्या हिंदी गाण्यांचा विचार केला तर त्या गाण्यामुळे आपला सिनेमाशी एक चांगलाच भावबंध निर्माण झाला। काही गाणी ही फक्त प्रेमभावना दाखवण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी जणू सिनेमामध्ये होती। ह्या गाण्यांनी लोकांच्या हृदयात घर केले, अगदी त्यांच्या भावना ह्या गाण्याबरोबर जोडल्या गेल्या। हेमंत कुमार यांनी चित्रपट निर्मिती व संगीत दिग्दर्शन सह लोकप्रिय झालेले हे मला आवडलेले असे काही अप्रतिम चित्रपट त्यांच्या गाण्यासकट प्रसिद्ध झालेले, त्यामध्ये खामोशी, 20 साल बाद, कोहरा ह्या 3 फिल्मची आज गोष्ट। मुख्य म्हणजे स्त्री प्रतिमासाठी अवकाश निर्माण करणारी, सजीव व्यक्तिरेखा करणारी वहिदा रेहमान, हेमंत कुमारच्या आवाजाची जादू या तिन्ही फिल्म मधून बघायला मिळाल्या। मनावर कायम स्वरूपी ठसा उमटवणारी आपले विशेष असामान्य क्षमता व्यक्तिरेखा ह्या जोरावर वहिदा रेहमाननी ह्या भूमिका अजरामर केल्या, गाण्यातून सजीव केल्या। बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए। असे सुंदर प्रणय रम्य गीत, सौम्य पण दैवी आवाज आणि वहिदा रेहमानचे ते लुटुपुटू तुरुतुरु चालणे, छोट्या बकरीच्या पिल्लूशी खेळत, कुठे गवताची काडी तोंडात घेऊन तर धारधार नजरेनी बघत ही प्रणय गीत उत्स्फूर्त व गोड वाटली।

कुमार यांच्या आवाजात धीर गंभीर डोहातून आल्यासारखा भासतो. विचारशीलता, गांभीर्य आणि बुद्धिमत्ता त्यात प्रत्ययास येते. एक ग्रेस आहे त्या आवाजामध्ये जी रसिकांना आकर्षित करते. लता मंगेशकर यांनी स्वतः सांगितले की हेमंत कुमारचा आवाज म्हणजे एक साधू जणू मंदिर मध्ये गात आहे असे वाटते. कोहरामध्ये कैफी आजमी बरोबर जुळलेल्या सुरांनी परत एकदा उत्तम संगीताची निर्मिती केली. त्यांचे शब्द, हेमंतदा यांचे संगीत आणि चित्रपटाच्या दर्जात अशा आशयात मोलाची भर घातली. कोहरा फिल्म मधलेच हे गाणे, ये नयन डरे डरे, हे प्रणय गीत तर अलवार पीस फिरवावे इतकं जादुई ठरलं. नवीनच लग्न करून आलेली अल्लड प्रेमिका जेव्हा सजून धजून डोक्यावर पदर घेऊन काजळ घातलेल्या डोळ्यांनी समोर येते तेव्हा ते मादक सौंदर्य पाहत विश्वजीत गाणे म्हणताना हेमंत कुमार यांच्या आवाजामध्ये कोहरा फिल्म मधलं हे हमिंग धीर गंभीर खर्जातल्या आवाजात जेव्हा सुरू होत ना तेव्हा मन एक वेगळ्याच शांततेचा अनुभव करत. हा घूड आवाज एक विशुद्ध शांती समाधान देण्यापर्यंत तुम्हाला जाणवेल.

हेमंत कुमारचं खामोशी फिल्म मधलं हे अजून एक गाणं. पुकारलो हे गाणं संपूर्ण पार्श्वभूमीवर वाजत आहे. मेघदूतचे पुस्तक हातात घेऊन एक एक पाऊल पुढे जाताना ती राधा, पूर्ण स्तब्ध आविर्भाव. जे काही व्यक्त केले आहे वैदा रेमांनी ते ह्या बोलक्या डोळ्यातून, चेहऱ्यामधून, गाण्यातून पाठमोरा खुर्चीत बसलेला एक चेहरा, तोही न दिसणारा धर्मेंद्र, आणि हेमंत कुमारचा आवाज संपूर्ण आपल्या मनावर गाण्यातून पकड घेताना, नंतर एक क्षणी सर्वच अमूर्त स्तरावर दोन व्यक्ती, त्यांचा मधला हा असामान्य क्षण

कार्यक्रमात आता ऐकूयात खय्याम यांचं संगीत असलेलं संकल्प या चित्रपटामधलं कैफे आजमी यांचं गीत मुकेश यांच्या आवाजात.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया बनारसी बाबू या चित्रपटामधलं. शब्द आहेत राजेंद्र कृष्ण यांचे, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. चित्रपट अनाडी आणि संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. हे गीत ऐकूयात पर्वत के उस पार या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे खय्याम यांनी. हे गीत ऐकूयात पार्वती खान यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वर्मा मलिक यांचं गीत एक ही रास्ता या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास

0: शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
0: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो, लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात, शब्दरचना आनंद बक्षी यांची, चित्रपट आहे आर पार.

ऐकूया गहरा जखम या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत. हे गीत गायला आहे आशा भोसले, अमित कुमार, भूपेंद्र सिंग आणि सुरेश वाडकर यांनी. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात बेवफाई या चित्रपटामधलं फारुख कैसर यांचं गीत. संगीतकार बप्पी लहेरी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत दो वक्त की रोटी या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालायाई तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बलिनयी होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धरी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. हरिवालिया निर्देशित फिल्म वल्ला क्या बात है या शम्मी कपूर, बीना राय, निशी कोहली आणि भट्टाचार्य संगीतकार रोशन होते. यातलं हे गाणं बऱ्यापैकी गाजलेलं आहे. एक तो सूरत प्यारी.

अमर छाया निर्मित आणि केदार कपूर द्वारा दिग्दर्शित सिनेमा जब से तुम्हें देखा है यात शम्मी कपूर, गीता बाली, प्रदीप कुमार, आगा, सिद्धू, संगीत दत्ताराम या सिनेमाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे एक कव्वाली ज्यात पडद्यावर शम्मी कपूर, शशी कपूर, भगवान आणि ही कव्वाली आनंद बक्षी यांनी लिहिली होती, तुम्हें हुस्न देखे खुदा ने सितमगर बनाया।

शहीद भगत सिंग, ए के बन्सोल द्वारा निर्मित, ज्यात मुख्य टायटल रोल शम्मी कपूर सोबत प्रेमनाथ, शकीला अचिला सचदेव, संगीतकार सुनाल भगतराम, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है यातलं हे गाणं बरंच गाजलं होतं. रंग दे बसंती चोला हे पण गाणं बऱ्यापैकी लोकप्रिय होतं तेव्हा.

विक्रम स्टूडियो निर्मित वो बी एस रंगा द्वारा दिग्दर्शित सिनेमा प्यार किया तो डरना क्या या शम्मी कपूर आणि बी सरोजा देवी पृथ्वीराज कपूर संगीतकार रवी होत. यातलं हे गाणं खूपच छान आहे आणि खूपच गाजलेलं आहे. जाने बहार हुस्न तेरा बेमिसाल है. या गाण्यात खास संगीतकार रवीचा टच आहेच. संगीतकार रवी म्हटल्यानंतर अशा गाण्यांची अपेक्षा असतेच.

सुभाष देसाई निर्मित व मनमोहन देसाई द्वारा दिग्दर्शित सिनेमा होता ब्लफ मास्टर, ज्यात सायरा बानू, प्राण, ललिता पवार, मुकेशच्या आवाजातलं हे गाणं. सोचा था प्यार हम ना करेंगे, सूरत पे यार हम ना मरेंगे, फिर भी किसी पे दिल आ गया. याचं ट्युनिंग फारच छान होतं. छलियापासून संगीतकार कल्याणजी आणि मनमोहन देसाई यांचं ट्युनिंग. मनमोहन देसाई बहुधा एकमेव असे दिग्दर्शक असावे ज्यांनी राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर यांना डायरेक्ट केलं आहे. रफी व लता यांचं युगलगीत होतं. हुस्न चला कुछ ऐसी चाल, दीवाने का पूछन हाल, प्यार की कसम कमाल हो गया है, प्यार की कसम

या सिनेमातलं सगळ्यात गाजलेलं आणि दर गोकुळ अष्टमीला लागणारं गाणं म्हणजे गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिज बाला.

0: या सिनेमाचं अजून एक वैशिष्ट्य, एकाच अभिनेत्याला म्हणजे शम्यगुर करता चार पार्श्वगायकांचा आवाज वापरला गेला होता.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत इंदिवर यांचं. हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत कश्मकश या चित्रपटामधलं.
1: जितना जरूरी

0: मन का मिलन।
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं।
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
3: क्रमांकावर। आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत किंमत या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: राजूभाऊ यादव यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक नितीन लासुरे, अध्यक्ष एकता खाटीक समाज फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो,

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

या क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादर करत्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।

0: वेगवेगळ्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वरसंध्या या कार्यक्रमातनं. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: आठ दिवस.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: चेहरा हसीन, आंखें बेमुरव्वत, मैंने दुनिया में ऐसी अजीब खूबसूरत औरत नहीं देखी.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.